0: Re ras, so dar raga sa mehla pela, ekonkar satgur prasad, so dar tera keha, so kar keha, jitbe sarb samale, vaje tere narne kasanka, kete tere bavnahare, kete tere rag prisio kahye, kete tere gavnahare, gavna turna pavna pani besantra, gave raja taram duare, Gavnu tudno chitakaplik jarnin, liklik darm bichare. Gavnu tudno isra brahma devi, sohan teresa dasavare. Gavnu tudno indra indrasana bete devatya darnale. Gavnu tudno tsid samadhyandra, gavnu tudno sad bichare. Gavnu tudno kajati sati santoki, gavnu tudno virakarare. Gavnu tudno pandit parnarakisra juga juga veda nale. Gavnu tudno mahane man mahan surga macha piale. Gavnu tudno ratnu pai tere atsati ratnale. Gavnu tudno jod bahabla sura. Gavnu tudno kani chare. Gavnu tudno kandamana brahmanda karakarake tere dhare. Sei tudno gavna jotra pavan, rate tere bhagatra sale, urke te tudno gavna seme chitna avan, nanakya bichare, soi soi saracha chasayab, sacha sachi nai, hebbi hosi jayana jasi rachna jindra chai, rangi rangi bhati karkar jinsi maya jina upai, karkar deke kita apna jyotis di variyai, Jyotis bhava soi kursi, fir hukum na karna jai. So pat shah sah pat sahib, nanak rahindar jai. Asa mehla pela. Sun vada aake sab koe, kevad vada dita hoe. Kimat pae na kahya jai, kahne vale tere rahe samaye. Vare mere sahiba, gheer gunbira guni gheera. Koi na jana tera keta kevra chira rao. Sab surti mil surat kamai, sab kimat mil kimat pai, gyani dhyani gurgur hai, kehen na jai teri tilvari ai. Sab sat sab tap sab changyaya, siddha purka kya variaya, tudvin siri kenena paya, karmile nahi takra haya. Akhna vala kya vechara, sifti pare tere pandara, jistu deta sa kya chara, nanak sach savarna hara, asa mehla pela. Akha jiva visra mar jau, akhno ka sacha nao, sache nam ki lage bhuk, ud bhuke ka chale duk, sokyo visra meri mai, sacha saib sache nai rao. Sache naam ki tilvari aaye, aag thake kimat nahi paaye, jay sab milke aak na paaye, vada na hove ghat na jaye, nao mar na hove so, deda rahan chukhe bhog, gun eho hor nahi koe, na ko hoa na ko hoe, jevra aap tevra teri daat, jindan karke ki tirat, kasm sare te kam jaat, Nanak nave bhajasanat, ra gujri mehla chota. Harke jan satgur satpurka, bino karo gurpas. Amakire kiram satgur sarnaya, kardeya nama pargas. Meri mit gurdeva moko, rama nama pargas. Gurmat nama ra pranskai, harkirat hamri rehras, rao. Har jan kevad bhag vadere, jin har har sarda har piyas, har har naam mile tripitase, mil sangat guna pargas, jin har har har rasa naam na paya, te bhag heen jamapas, jo sadgur saran sangat nayaya, drig jive drig jivas, jin har jan satgur sangat paya, tin durmastak likya likas, dhan dhan sat sangat jit har rasa paya, Mila jana nanak nama pargas, Ragushri mehla panjva. Kahe re man chitve udmaja, ar har jyo parya, Sele patrame janta pae, taka rijika ake kar taria. Mere mado ji satsangat mile so taria. Gur prasad parampara paya, suke kashta haria, rahao. Janane pita lok sut benita, koine kiski taria. Sir sir rijika sambahe takra, kahe manapo karia. Ude ude avasakosa, tispache bachre charia. Tin kabna kalabe, kabna chugabe, maname simarana karia. Sabinidan das asisidana, takra karatala daria. Tin nanak balabal serbalajaya, tera antna paravaria. Rag asa mehila chota, sopurk, ek onkar satgur prasad. Sopurka naranjan, harpurka naranjan, har agama agama apara. Sabdiave turji, har sache sirjanahara. Sabjit mare ji, tunjia ka datara. Har dhyavo santo ji, sabduk visarnahara. Har ape takara, har ape sevak ji, kya nanak jant vichara. Tu ghat ghat antara sarva nirantara ji, har eko purkasmana. Ek date ek bhekhari ji, sab tere choj vidana. Tun ape data ape bhugta ji, ho tudbin avrna jana. Tun parabrahma beant beant ji, tere kyagna akvakana. Jo seve tur ji, chananan tin kribana. Har dhyave turji, se janjug me sukvasi, se mukt bhejan har dhyaya ji, tin tutti jam ki fasi, jin nirbhav jin har nirbhav dhyaya ji, tin kabo sab gvasi, jin sevya mera har ji, te har har rupa samasi, se dhan jin har dhyaya ji, jan nan tin bala jasi, teri bhagat pandar ji, bare beant beanta, teri bhagat salahantur ji, har anek anek ananta, teri anek kare har puja ji, tap tape jape beanta, teri anek prebo simrit sastra ji, kar kiriya kat karam karanta, se bhagat pale jan nanak ji, jo bhave mere har bhagavanta, tun ad purka parampara karta ji, tud jevra avrna koi, tun juga juga eko sada sada tun eko ji, tun nihichal karta soi, tud ape bhave soi verte ji, tu ape kare sahoi, tud ape sir sab upaye ji, tud ape sir sab goi, chan nanak gun gave karte ke ji, jo sabse ka janoi, asa mehla chota. Tun karta sacha me dasai, jo to bhave soi thisi, jo tu de soi ho pai, rahao. Sab teri tun sab ni diaya, jisno kirpa kare tin nam ratna paya, gurmukh lada manmukh vaya, tud aap vichhorya aap milaya, tun daryao sab tujhi mahe, tuj bin duja koi na hai, jiye jant sab tera ke, vijog mil vichuriya sanjogi me, jisno tu janaye so jana jane, har gun sadhi akv kaane, jin har sevya tin suk paya, sahaje hi har naam samaya, tu ape karta tera kya sab hoye, tuj bin duja avrn koye, tu kar kar veke jane soye, jan nanak gurmukh pargat hoye, asa mehla pehla. Tit sarvarle bhal nirvasa, pani pavak tine kiya, pankaj moye pag nahi chale, ham deka te dubiyale, man ek na chet samuramara, har visrat tere gun galya, rahao. Na ho jati sati nahi pariya, murak mugda janam bhaiya, pranavat nanak tin ki sarna, jin tu nahi visarya, asa mehla panjwa. Bhai prapat manak dehurya, go bin min ke e teri bariya, avra kaj tere kitin kam, मेरे साथ संगत पच के बलना सरंजाम लाग भव चल तरण के चरण में ब्रता जात रंग माया के रहाओ जप तप संजम तरण कमाया सेवा साधन जानिया हर राया कहो नानक हम नीच कर्मा शरण पड़े के राको शर्मा कभ्यो बाच बेंती चौपई हमरे करो हाथ दे रचा पूर्ण हो चित की इच्छा तब चरणन मन रहे हमारा अपना जान करो प्रतपारा हमरे दुसबे तुम गावो आप हाथे मोह बचावो सुखी बसे मोरो परवारा सेवक सिके सब करतारा मोरा चा निज कर दे करिए सब बेरन का आज संग करिए पूर्ण होए हमारी आशा थोर बन के रहे प्यासा तुम्हें चाद कोए अवर न त्याओ जो बर चाहो सो तुम ते पाओ सेवक सिके हमारे तारिया चुन चुन सत्र हमारे मारिया आप हाथ दे मुझे उबरिया मरण काल का त्रास निभरिया ऊंचो सदा हमारे पच्चा श्री अष्टुज करियो रखा राख ले ओए मोए राख नहारे साहेब संत साहे प्यारे तीन बंद दुष्टन के हंता तुम हो पुरी चतुर्दश कंता काल पाए ब्रह्म बपधरा काल पाए शिव जो अवतरा काल पाए कर विष्ण प्रकाशा सकल काल का किया तमाशा जवन खास जोगी शिव कियो वेद राज ब्रह्म ज्योतियो चवन का सब लोक सवारा नमस्कार है ताय हमारा चवन का सब जगत बनायो देव दे चचन पजायो आद अंत एक अवतारा सोई गुरु समझो हमारा नमस्कार तिसे को हमारी सकल प्रजाजन आप सवारी शिवकन को सब गुण सुख दियो सतुरन को परमो बर कियो गत गत के अंतर की जानत बड़े बड़े की पेड़ पहचानत चीती तय कुंचर असतूला सब पर कृपा दृष्ट कर फूला संतन दुख पाए ते दुखी सुख पाए साधन के सुखी एक एक की पेड़ पहचाने गत गत के पट पट की जाने जब उदखड़ कर करा कर तारा प्रजा धरत दे अपारा जब आखर कर खर्थो कब हूँ तुम में मिलते दर सब हूँ जेते बदन सिर सब धारे आप आपने बोझ उचारे तुम सब ही ते रहत निरालम जानत भेद भेर अर आलम निरंका नृभका नृलम्ब आद अनिल अनाद असंभ ताका मूर उचारत भेदा जाको भेव न पावत भेदा ताको कर पहन न मानत महामूर्ख च भेद न जानत महादेव को कहत सदा शिव निरंकार का चिन्हत न बिव आप आपने बुध है जेती बरनत बिन बिन तू तेती तुमरा लकाय न जाय पसारा के विद सजा प्रथम संसारा एक रूप अनूप स्वरूपा रंक ब्यो राव कही भूपा अंडज जेरद से चुजकीनी उत्पुज खान बहर लच दीनी कहू फूल रजवा वै बेटा कहू सुमित ब्यो शंकर एकेटा शीघ्र सृष्ट दिखा अचंभव आद जुगाद स्वरूप स्वयंभव अब रचा मेरी तुम करो सिक्य उबार सिक्य संग्रो दुष्ट जिते उत्पत उत्पाता सकल मलेच करो रण गाता जय अस दुर्जव सरणी पड़े तिनके दुष्ट दुख द्वे मरे पुरख जमन पग पड़े तहारे तिनके तुम संक सब टारे जो कल का एक बार ध्य है ताके काल निकट न है रचा होय था सब काला दुष अड़सठ रे तत्काला कृपा दृष्ट न जाय निहर हो ताके ताप तनक में हर हो हृदय सिर गर्म सब होई दुष्चाय चय सके न कोई एक बार जिन तुम्हें संभारा kala faste tai ubara jinnar nam taharo kaha dard dushta dokate raha karga ket me sarnitari aphat dele ubari sarbatarma sai dushta dokate le bachai kirpa kare hama par jagamata grant kara purun subrata kilbik sakle deko harta dushta dokyan ko che karta Shri Asdurjavabe Diala, Purun Karagranta Tatakala, Manabanchat Falapave Sui, Duknita Sebi Aptakoi, Aril Sune Gungjoya Surasna Pave, Sune Murchitla Chaturta Ave, Dukadardbe Nikna, Tirinarkerehe, Hojoyaki Ekbar, Chopi Koke. Svaya Pagahe jabate tumre tabate ko ankatre nayanyo Ram rahina purana kurana aneka kahe mat ek namanyo Simrata shasra bed sabe bo bed kahe hama ek na janyo Shri asapan kirpa tumri karme na kayo sab sab toy bakanyo Dohara Sagla dwarko chadke gahyo tuharo dwar bhagahe ki laj asa gobinda dasa tuhar Ram kalimena tija ananda ikonkar satgur prasad ananda beya meri mae satguru me paya satgur ta paya sahaj seti manvajyavataya Ragratan parvara parya shabd gavna aya shabdota gavo hari kera manjani vasaya kahe nanak ananda hoa satguru me paya e man merya tu sararo harnale harnaro tu man mere dukha sabavisarna angikaro kare tera Karj Sabha Savarna Sabanagala Samaratta Swami Sukhya Manovasare Kahe Nanak Manna Mere Sadaraho Harnale Sache Saiba Kya Nahi Kartere Karta Tere Sabkiche Jiste Sopave Sada Sivat Salahe Tiri Nama Manavasave Nama janake manavasya vaje shabd kinere Kahe nanak sache sa kya nahi kartere Sacha nam mera adaro Sacha nam adar mera jin bukka sabagavaya Karsanta sukman ayvasya jin icha sabapujaya Sada kurban ki tagurvito jistya evadiyaya Kahe nanak suno santo shabdro piyaro Sacha nam mera adaro Vaje pancha shabdit kar sabage shabd vaje Kalajit kardarya Pancha dut dvas kite kala kanta kamarya Dur karma paya tudjin ko se nam arke lage Kahe nanak te sukhoa, titgara anahar vaje. Mundavani mehla panjvam, talvich tinvastu payo, satasantok vicharu, amrit namatakar ka payo, jizka sabas adaru, jeko kave jeko punche, tiska hoy udaru, eva sataji ne jai, Nidnit rak or daro, tamasan sar chal nagatarya, sabananaka brahma pasaro. Shluk mehla panjvam. Tera kita jato nahi, meno joga kitoi, menir kuniare koguna nahi, ape tarsa payoi, tarsa pea meheramata hoi, satgura sajna milya. Nanak naam mile taan jeevan, tanamanati vaharya pauri tetatu samrata jete koinai ote teri raka agni udramai sunake jamake dutanai te de chada jai bhojala bikam asaga guru shabdi parapai jinako lagi piyasa amrata saikai kalme eha puna guna gavindagai sabse no ke pala samyale shai shai birta koina jai je ave to da ae shluk mehla panjva antara guru aradna jiva jap guru nao netri satguru pekana sravni sunana guru nao satguru seti ratya darge paya thao kaho nan kirpa kare jisno evat de jag me utma kardye virle ke mehla panjva rake raknahara aap ubaryan gur ki peri pae kaj svaryan hoa aap dhyala mano na visaryan sad jana ke sanga bhav jal taryan shakti nindaka dushtakin mahe bidaryan tis sahib ki teka nanak mane mahe jis simrat sukhoi sagle duk jahe tis sahib ki teka nanak mane mahe jis simrat sukhoi sagle duk jahe. Vaheguru ji ka khalsa, Vaheguru ji ki fateh.
1: Yeah, it starts at 5:30.
2: Yeah, so
1: 5:29.